सच्चे ब्रह्मंड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा जीवन सच्चा तेरा हुकुम सच्चा फरमान सच्चा